0: Dari flu? Gia?
1: Dari flu?
2: Gia?
0: Gia enggak Mamma e papà a me, Gia gatto a sorrire e buonare.
1: E te, di che è dare fulo?
0: Gia, dare fulo in ghetta. Papà e mamma a me ricorrero. Papà unnani, mamma e vau due fa. Promis coffa unnani, mamma e papà a badu e chi gole, nghe? Due hocche svacchino vane raccura bene, nghe? Mamma e non bonete. Mamma e papà unnani, nimma fe. ಅಬದಸ್ ದೆಮಿಹಂ ಏಕವ ಅನೇಕ ಹೇಳ್ತುವಾ ಇಂಗೆ ಅದೆ ಕಿತಮ್ಮೆ ಬಡು ಮಸ್ಸಲೆ ಜೋನಸ್ ತೆಮ್ಮಂ ದುವಾಕೊಸ್ ಏಕವನಕು ದೂಕೊಂಡು ದಾಣಂಗೆ ಮಮ್ಮೆ ಅಪ್ಪೆ ಎಕ್ಕೊ ಮೊಳೇನಿ
1: ಆ ದರಿ ಫುಳಾಜಿಯಾ ಏಗೋತ ಪ್ರಾಮಿಸಿ ಫೆ ಮಮ್ಮೆ ಅಪ್ಪೆ ಅಣ್ಣಾಣೆ
2: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆ ಮಮ್ಮಾ ಮೆಂ ಅಬದು ಫೈಟ್ ಕುರಣಿ
1: ದರಿ ಫುಳಾ ಏಯ್
0: Darfla, bapa mana teh bawagote? Mama memang bapa ni mana bawagote ki, huriha kamek kurang bi ma. Khasa kau dengan bapa memang wazifah gawalero. Ma boda busy kengkos ekahana ka alaves nolewe niye, inge? Emihe ka masak katu ge ha boda busy wane. Deng ma boda busy we warbal bi ma. Ma awa rodiha tuwe ni, ini bawagote ki, inge? Ekam ko aslo, hemane? ಏಕೋ ಅನೇಕವರೆ ಬಡ ಅಮಿಲ ನಫ್ಸಂ ಇಸ್ಕಂದೆ ಮನಿ ಬಾವತೆಂಗೆ ಹ್ಮ್ ಓಕೆತ ತರ್ಫಮಂಗ ಮಮ್ಮೆ ಬಪ್ಪ್ಯವಸ್ ಎವಿ ಹೆಂಕಣ್ಣೆ ಎಮಿಹೆಕ ಎಮಿಹೆಕ ಮಸೇಕತುಗ ಮಾ ಬಡಬ್ ಬಿಜಿವಿ ಗೆ ಏಕೋ ಅನಕ ಅಳಾಲಂ ಅಂದಾಣೆತೆ ವರಂ ಕಂತ ಬಡುವಿ ಮಾ ಬಡಬ್ ಬಿಜಿವಿ ಗೆ
1: ಏಕ ಮಿಹಾರ ಮಮ್ಮೆ ಬಪ್ಪ್ಯ ನಿಮ್ಮೆಫಿ ಏಕ ಕ್ವಾಣಿಕಕ ಸೋರಿ ಬುಣ
0: ತೆತೆಕೆ ಗೆ
1: I'm sorry, Ziyad.
0: I'm sorry, Ziyad.
1: Arme Ziyad ay ko ta wahak dakkya ke nuwaane.
0: Arme Ziyad di mae ko ta halal lewaik mis nuwaane. Parag gos ko anna kantam ne kure wane.
1: Adi, mamme a bappya wara beno darifla thank you buna.
2: Kiwe?
0: Mamme a sha bappya, mamme mege zimma anam ko diniti, inge?
1: Mamme a bappya rangalu maagu dakkya diniti. ऐहम वी मा मिहारुं फेशिके हुरी हा कमे पतल कोलन अब दुवे जिम्मा तक हंदा बाँटन
0: ओके हैप्पी ओके प्रॉमिस गे ऐहम वी मा आरम के जिया में भी एम में बेस्ट कोच एंड
1: यस
0: देमियोती एम में महिम वाहक रंगला आडू हाथ इंगे दर फ्लो दिमाग कमोक आरम एक होना कुछ देखे कितन में रोडियस कितन में जवाब कोरियस कौन में कमें व्यस आरम में अबदुस एका को अनेका कुछ देखे बारा लोभ बिवाने एकां दर फ्लो वाने हाँ दाम बाँटन दर फ्लो एकां जनो आरम एम में व्यस आरम एका होना देखे बारा लोभ बिवाने एको होना का अलाल दान एको अनेका के अगु वाजां कुरान एकीबे
3: Love you, baby.

0: ഹിദായത്തുക മകുദായത്തുക
1: ગાડિંગ હૈ ગડી સાળીસ ફર્સ્ટ મિનિટ મે દે રાજે ગાડો મે ધન્યવાદને અમિલ ફરાત હોગે દેનેવું અળગણ કે કોકો મીમ સ્ટા મોહમ્મદ રઝીન વણી દેહા 26 જુલાઈ 17 કે નિહાયફે કોકો કે મચ્ચા દરણ્યનો ત વસિયતે વાણમા દેહા 26 સપ્ટેમ્બર 30 હોગે કુરિંગ અળગણ ડાગુળવા એકણ મેંગે તેમે હાઈ લક ફરાતું અહમદ તલહત ફોન 9999999 હૈસુમે अलगन में के लोबे ते बप्पा सेनो हितदु रीजन विला हसन मोहम्मद वणी देहा 26 अगस्त तिने गणि आइफे बप्पा के मच्चे दरनन त वसेते वाणमा देहा 26 सितंबर 16 गे कुरिन अलगन में ना गुळवा एकन मेयंगे तेमे आइ लक फरातुं अहमद शियाम हतेन हतेन हते आशे सुमे सुमे दे आरुषा हसन हतेन हतेन हाय हतेन हते आशेफा हे अलगन के मम्मा मी मलिफ वब्बेरुगे फातमत नईमा वणी देहा 26 अगस्त अशेगणी आयफे मम्मा के मच्चे दरनन्नत वसियते वाणमा एमएस दोगे तेरेगा अलगंडा गुळुवा एक निम्मेयंगे देमे आई लक फरातुं हसन अलील फोन हतें हतें अशे हतें एके नोयसुमे अलगन अलगन मेंगे मम्मा बातुलादु मुश्तरीके फातमत मोहम्मद वणी देहा 26 अगस्त फनरा गणी आयफे मम्मा के मच्चा दरन्यनो त वसेत वाणमा फनर दोगे तेरेका अलगन मेंना गुळुवा एकन निम्मेंगे देमे आई लक फरातुं अब्दुर रहमान हुसैन फोन हते फहेदे तिनें हतरे हतरें हतरे हसीना हुसैन हतें हाय तिने हतरे देन एकें हते रुगिया हुसैन हतें अशें हते हतरें हाय हायें हाये मरियम हुसैन नुवे नुवे नुवें हते फहें एके सुमे कडिं हाय कडि साली से मिनट हता विसिकुंत मी दुहि राज्य गडु के मेरे के कुरें हुरे प्रोग्राम तो होगे तेरें अशिचा रोगन में दुनिया के कली में प्रोग्राम गिनेस तेना में प्रोग्राम अफो अगड़ बैगा फिगू सुनना प्रोग्राम गिनेस तेना अदेफो मेरे नुए जार गिनेस तेने मदरसा को दिंगे गड़ी में प्रोग्राम अफो दिहे जार सोली हुंगे बगीचा प्रोग्राम गिनेस तेना आदि दिहे गड़ी बैगा हंहार प्रोग्राम गिनेस तेना एगार जार मेरे अलगन में गिनेस तेने चुकु चुक में प्रोग्राम अफो बार जार खबर गड़ी प्रोग्राम कुरिय गेंदाना
2: مدی درجه هودا فراتکا رئیس الجمهوریه ده واخا سینام ده 26 مدی درجه هودا فراتکا رئیس الجمهوریه ده واخا سینام دینموگه ماگن مقصد کی راج ریتنن هودا ده فراتکو گه کامیابی مسکت تریکما افدون تریکما علمی گوتورنا هنرورکم گرونگون مدی ونتکا شرف حاصل کرا فراتکو گه کامیابی احتفال کو ای فراتکو گه اگو وزن کو هیبردی राज्य के तरक्की बेनु वा दायरा तक दिवहींगे उफेदुन तक मसक के तरिकमा हुनरवेरिकं मिश्रा करूं मी इनामा नंग हुशेलेनी हमेकने रैसल जुम्हुरियाग उफी हुगे फोर्म हुशेलूं apply.presidency.gov.mv मी पोर्टल में दुरिको फोर्म हुशेलूंगे मुद्दत हमवानी दिहा 26 अगस्त 31 वा फोर्म दुहगे मिंदुरफहु देगड़ी सुन्नेट के लियाला मालूमात होतु मगुलानी हाथे नुएं हाय सुमें अशें हाथरे हाथरे नंबर फोना नुआत तिने तिने तिने हाय दे नंबर फोना मध्य दर्जे होदा फरेत का रईसुल जुम्हुरिया दे वाखा सैनाम देहा 26
3: अहाशे बुनाना रई तुम कुरम बेनुं वा स्वादुत
4: सियासी फरेत का गुलम बदही कुरुमा
3: आहाशे बुनाना सियासी मैदानों का हर कैतरिवा फरातोगे सियासी दतुर आहाशे बुनाना
5: हुकुर्दो मेंदर फह दे जहर रिपीट हो मधु होगरे नो ए जहर आदि अंगार दो होगरे मेंदम एके जहर
4: इंग हासे तरस्ते का 49 किलोहर्ट्ज मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्ज एफएम बैंड
3: आहाशे बुनाना
4: दिवेराज के गाड़ों मुनि नाला
6: दिवेराज के मुनिफोही फिल्म के दायरा के फन्ना नो नायक
7: फाड़े नो ने ना टिके ने की टिके ने फाड़े नो ने ये मुने बिदाय रही लाफ में
4: एम में फाहु के रिलीज तका
8: ಕದೇ ಗುಣ ಏನ ಕಾರಿಗ ಮಾಹಿಸ್ ಗುಣ್ಯ ಅಹರಂ ಬಿಸ್ ಪರಸ್ಸೊರಿ
2: ಚುಕು ಚುಕು ಅರಮಿನ ತರಿಂಗೆ ವಾಹಕತ ಹವ ಟಸ್ಲಾ
9: ಒಮ್ಮೆ ಅಂಗಾರ ದೋಹೆಗೆ ರೇಗಂಟು ಎಗಾರ ಜಾಯ್
10: ಎವೇನೆ ನಾಳ ಎರಿ ಹೂ ತಹಮ್ಮದೆನ್ನು ಕೊರ ಎ ಉಂದಕು ತಸವರ್ ವಿಸ್ನು ಕೊರವೆ ಏಕಮಕು ಏಕುಲುನ ಎ ಲೋಬಿ ಎ ಜಜಬಾತ ಎ ಹುಸಾಸು ಮಿಹಿ ಫುರಿ ಬಂಡು ಮಣಿ
11: ಮಿಹಿತುಗೆ ಲೋಯ್ ಬೇತಿ
2: ಕೊಮ್ಮೆ ಬುಧದು ಹೇಗೆ ಮೆಂದುರು ಕುರಿ ಎಗಾರ ಗಡಿ ಫಣರೆ ರಿಪೀಟ್ ಹಮ ಎರೆ ದಿಹ ಗಡಿ ತಿರಿಹು
3: ಎನ್ಹಾ 17.49 ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ 8.9 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
2: ದಿವಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
3: ಇಂತಜಾರ್ ಕುಗಗ
11: ಮಿಹಿತುಗೆ ಲೋಯ್ ಬೇತಿ